धाती गेने धाला गेने ताके देने तीन ता ता केड़े नाके तेने केने ताती केने ताला केने तक तेने तेना केने तक टे तक टे धेने गेले नाके धेने गेने धाती गेने धाला गेने ताके देने देना केने तीन ता ता केड़े नाके तेने केने ताती केने ताला केने तक तेने तेना केने तक टे धेने गेले नाके धेने गेने धाती गेने धाला गेने ताके देने